नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयतात. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयकप्यानो, आयज वार बिरेस्तार. भारतीय सौर दीस 8 श्रावण शके 1948 म्हळ्यारच 30 जुलय 2024. सकाळची 5:55:45 जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आमी सुरुवात करतात. सुप्रभात.

आयक मेनो 233° एक मिटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्साचेर तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळचे बरोबर 6:36 जातात आणि ह्या खिणाक तुम्ही आयकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ आमचो आधार.

0: ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यावळ, आमचा आधार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: ऐकून सकाळचे बरोबर 11:45 आता तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचो हो म्हादय चॅनल. शेतकामत्यांक माहिती हे कार्यावळींत आता आमी आयकतले. डॉक्टर रामा परब हांणी दिली माहिती. विषय आसा एनिमल हजबंड्री स्किम्स.
3: एनिमल हजबंड्री म्हटले आमच्या स्किमींनी डेरी येता, पोल्ट्री येता, गोट्री येता आनी पिगरी येता. ह्या चारूय घटकांक आमच्यो वेगवेगळ्यो स्किमी आसा. सगळ्यांत पयली हांव चालू करतां आमची डेरीच्यो स्किमी. डेरीच्या स्किमींनी आमच्यो 5 आसपास आमच्यो स्किमी आसा. त्या हातून गोरवां घेवन दूद काडून प्लस तेतून जी जी अवजारां लागता तेंकां प्लस तेंची जी ग्रीन फॉडर जे कितें आसा तेतून आमच्यो स्किमी आसा. सगळ्यांत पयली जी स्किम तुमकां हांव सांगता ती मुख्यमंत्री सुधारीत कामधेनू स्किम. ह्या स्किमी अंडर आमी लोकांक गोरवां घेवपाक जवळ जवळ 90% अनुदान दिता. गायचो आमचो जनावरांचो रेट आमी 70,000 आसपास निश्चित केल्लो आसा. ताजेर 63,000 म्हणजे 63,000 रुपया आमी लोकांक अनुदान दिता. प्लस ह्या गोरवांचे जो इन्शुरंस करपाक समज येदा कदाचीत कसल्या कारणांक लागून जर गाय जर दगावली, ते जनावर जर दगावले जाल्यार तेजो इन्शुरंस करपाक लागून आमी 16,000 आसपास तो अमाउंट त्या फार्मराक दिता जेणे करून तेका कांयच आर्थिक नुकसान जावचे न्हू. प्लस ह्या स्किमी अंडर आमचे म्हणजे जी कामधेनू सुधारीत स्किम जी आसा मुख्यमंत्री त्या हातून आमी गोठो बांदपाक 2,60,000 आसपास अनुदान लोकांक दिता. आता जेन्ना गोरवां हाडली, गोरवां हाडल्या उपरांत ही वन टायम स्किम जाली अनुदानाची. तेज्या उपरांत जे दूद आमचे हांगा तयार जाता ते दूद तयार जाल्ल्या उपरांत जो रेट तेका मेळटा तेजेरूय आमचे सरकार अनुदान दिता. हे अनुदान जे आसा ते 40% म्हणजे 100 रुपयाचे दूद जर तुम्ही सोसायटीन घातले जाल्यार 40 रुपया सरकारातर्फे त्या शेतकऱ्याक दिले गेले वयता. म्हणजे सिंपल भाशेन जर लिटराचेर जर तुम्ही हिशोब काडचो म्हटलो जाल्यार जेन्ना दूद आमी ऑन एन एवरेज डेरीन जेन्ना घालता तेन्ना ऑन एन एवरेज तेका 35 रुपयाचो रेट मेळटा. हे 35 रुपया आनी 40% मिल्क इन्सेंटीव अशे धरले जाल्यार 49 ते 50 रुपया लिटरा फाटल्यान त्या शेतकऱ्याक अनुदान मेळटा आनी हो रेट

0: जो आसा आमच्या भारतभर जर तुम्ही पळयशाल जाल्यार एक सगळ्यांत चडांत चड रेट जो आसा तो आमी गोंय राज्यांत दिता. तशेंच एक आमची स्कीम आसा पशुपालन स्कीम म्हणजे वासरां वाडोवपाची स्कीम काफ टू काव म्हणजे वासरां पासून गाय तयार करपाक लागून ही एक आमची स्कीम आसा. आनी ते स्किमींतल्यान आमचो उद्देश इतलोच आसा की वासरां जी आसा म्हणजे गाय जी आसा वासरां पासून आमच्या गोंयच्या वातावरणांत तयार जावची जेणे करून एक बरी सुदृढ गाय जे आमच्या वातावरणांत तयार जाल्ली मेळटली जेका दुयेंता कमी आसतली आनी जे आपले मॅक्झिमम प्रोडक्शन जे आसा ते हांगासर दिवपाक शकतले. हो जो काळ जो धरलेलो आसा म्हणजे एक वासरां पासून गाय तयार जावपाक एक 27 महिने लागता, पूण 27 महिने वासराचे जातले आनी आमी पयशे दितले अशें नासता. आमी दर 3 महिन्यांनी त्या वासराचे वजन घेता आनी आमच्या स्किमी प्रमाणे जर वजन जर वाडले जाल्यार त्या इन्स्टॉलमेंटान त्यांच्या खात्यान पयशे जमा जाता. चवथी स्कीम जी आमची आसा, आता ही ह्यो 3 स्किमी हांवें तुमकां सांगल्यो गाय घेवपाक दुधाची वासरांची. आता गोंयांत कशें आसा आमकां लेबर शॉर्टेज म्हणजे लेबर जितले जाय तितले प्रमाणान मेळना, ताका लागून आमी मेकनायज फार्मींग म्हणजे मेकनायज डेरी फार्मींग करपाक जी इक्विपमेंट्स डेरीन लागता ती इक्विपमेंट्स घेवपाक आमचे डिपार्टमेंट जे आसा ते मदत करता आनी ते स्किमीचे नाव जावन आसा डेरी इक्विपमेंट स्कीम. ह्या स्किमी अंडर आमी 23 प्रकारची इक्विपमेंट्स जी आसा ती शेतकऱ्यांक उपलब्ध करून दिता आनी तेचेर जवळ जवळ 2 लाख रुपया प्रमाणे सबसिडी आमी लोकांक दिता. आता ही जी इक्विपमेंट्स जर म्हटली जाल्यार थोडक्यान तुमकां जी मेजर इक्विपमेंट्स आसा त्याच्या बद्दल सांगता. दूद काडपाचे मशीन जेका मिल्कींग मशीन म्हणटा ते घेवपाक, दुसरें गोठो धुवपाक शेड वॉशर कॅटल शेड वॉशर ते एक दिता, ताज्या उपरांत चाफ कटर म्हणजे तण बारीक करपाचे जे गोरवांक तण लागता ते बारीक करपाक लागून ते मशीन आमी दिता. चवथें मोठें जे इक्विपमेंट आसा ते जनरेटर इलेक्ट्रिसिटी, समज जप्प करून जर इलेक्ट्रिसिटी गेली जाल्यार दूद काडपाचो कसो प्रश्न, ताका लागून एक जनरेटर सेट तो एक आमी दिता. कॅटल शेडीन जे फॅन लागता ते फॅन आमी हितून इन्क्लूड आसा. तशेंच मागीर कायली म्हणा, खोरें म्हणा, पिकास म्हणा, दोरयो म्हणा, अश्यो जवळ जवळ 23 आयटम जे आसा ते आमी ह्या स्किमीन इन्क्लूड केल्ले आसा.
1: आयपीएनओ शेतकामत्याक माहिती हे कार्यावळींत तुम्ही आयकतले. डॉ रामा परब हाणें दिली माहिती, विशय आसलो एनिमल हजबंड्री स्किम्स. सवर जावन 50 मिनटांचो हो वेळ. संजीवनी भलायके विशय कार्यावळींत आतां आमी आयकतले लिम्फेटीक फायलेरिसीस ह्या विशयाचेर डॉ कल्पना महात्मे हाणें दिली माहिती. ह्या कार्यावळीचो हो आसा आयचो वांटो पयलो.
2: तुमकां सगळ्यांक आज नमस्कार. आज हांव लिम्फेटीक फायलेरिसीस बद्दल तुमकां थोडी माहिती दितलें. लिम्फेटीक फायलेरिसीस हे दुयेंस नॅशनल वॅक्टर बॉर्न डिझीज कंट्रोल प्रोग्रामच्या खाला आसा. जशे डेंग्यू मलेरिया एका मनशा पासून दुसऱ्या मनशाक पसरपाक वॅक्टर म्हणजे जळार जाय पडटा, तशेंच लिम्फेटीक फायलेरियाक सुद्दां जळार हे वॅक्टर म्हणून जाय पडटा. डेंग्यू मलेरिया हे जळार स्वच्छ उदकान आपली तांतयां घालता आनी डेंग्यू हे जळार सकाळी जापता, पण लिम्फेटीक फायलेरियाचे जळार आसा ते घाणेरड्या उदकान किंवा गटरान जाता आनी ते रातचे चावता. जेन्ना इन्फेक्टेड जळार ज्याच्या भितर मायक्रो फायलेरियाचे जंतू आसा ते एक निरोगी मनशाक चापता, तेन्ना ते लिम्फेटीक फायलेरियाचे जंतू त्या मनशाच्या कुडीन सोडटा. हे जंतू मनशाच्या कुडीन वाडटा ते आमच्या लिम्फेटीक सिस्टमान व्हडले जाता, तांचे एडल्ट बॉम जाता. ताका 5 ते 8 वर्सां केन्ना केन्ना ताजे की चड वर्सां सुद्दां लागता. इतलीं वर्सां हे एडल्ट बॉम लिम्फेटीक फायलेरियाचे आमच्या आंगान रावता आनी ते हजारांनी मायक्रो फायलेरियाचे जंतू आमच्या कुडीन सोडटा. हे मायक्रो फायलेरिया दिसाचे आमच्या फेफडान किंवा लंग्सान रावता आनी लिम्फेटीक सिस्टम ही एक सिस्टम आमच्या बॉडीन आसा, जशी नर्व सिस्टम, ब्लड सिस्टम, तशी लिम्फेटीक सिस्टम हातून रावता ते. आनी मायक्रो फायलेरिया रातचे आमच्या रक्तान पसरता. आतां लिम्फेटीक फायलेरियासीस आनी हे दुयेंस आनी फायलेरियासीस जे आमी म्हणटात ते एकूच

0: दुयेंस. आतां जशें आमच्या आंगान रक्ताचे वाहिनी आसता, म्हणजे आर्टरीज, वेन्स, नर्वस सिस्टम आसता, तातून आमचे सेन्सेशन जाता, आमकां हाताक लागता, दुखता हें कळटा. तशेंच आमच्या आंगान लिम्फेटीक म्हणून आसा, लिम्फेटीक सिस्टम. सो ह्या सिस्टमांक हे जे फायलेरियाचे मायक्रो फायलेरिया आसा ते ह्या लिम्फेटीक सिस्टमांचेर अफेक्ट जाता, ह्या हातून ते वाडटात, म्हणून तांकां लिम्फेटीक फायलेरिया म्हणून हे दुयेंसांक नांव आसा. पण जे फायलेरिया आमी म्हणटा आनी लिम्फेटीक फायलेरिया हे एकूच. आनी जेन्ना जळार असल्या मनशाक चावता तेन्ना मायक्रो फायलेरियाचे जंतू रक्ता बरोबर जळाराच्या आंगान वता आनी हे सायकल चालू उरता आनी परत जळार बऱ्या निरोगीक मनशाक चापता आनी परत ही सायकल तशीच सुरू जाता आनी तशीच खूब लोकांक हे लागवण जावं शकता. जेन्ना मायक्रो फायलेरिया एका हेल्दी किंवा निरोगी मनशाच्या आंगान जळार सोडटा तेन्ना ताका व्हडले कांय त्रास जायना, फक्त जोर येवप, आंग फोडप, ताका जशी काय ग्रीप आयल्या अशें जाता. पण त्या बरोबर कितें जाता, लिम्फेटीक फायलेरिया म्हणजे मायक्रो फायलेरिया जे आमच्या कुडीन खाल्ले आसता जळारान ते हळूहळू व्हडले जाता आनी ताजी लक्षणां केन्ना दिसता, 10 ते 15 वर्सां मागीर दिसता. तेन्ना कितें म्हणून दिसता ही लक्षणां, ती म्हणल्यार हात किंवा पांय मोठे जावप, ताका आमी हत्ती रोग किंवा एलिफेंटायसीस म्हणटात, किंवा स्क्रोटम मोठे जावप, ताका आमी हायड्रोसील म्हणटात. ताका उपाय आनी ना, फक्त असल्या अवयव्यांचे किंवा बॉडी पार्टाचे काळजी घेवप हेच वखद. म्हणून लिम्फेटीक फायलेरिया खातीर नॅशनल वेक्टर बॉर्न डिझीज कंट्रोल प्रोग्रॅमान 2 पिलर अशे कार्यावळ चालू केला. एक म्हणल्यार ट्रान्समिशन इंटरप्शन, म्हणजे हे दुयेंस पसरपाचेर नियंत्रण हाडपाचे, आनी दुसरे म्हणल्यार ज्या लोकांक हत्ती रोग जाला तांची जतनाय घेवपाची. हे लिम्फेटीक फायलेरियाचेर पसरपाचेर नियंत्रण हाडपाक आमचे भलायकी खात्यान एक मास ड्रग एडमिनिस्ट्रेशन ही कार्यावळ राबयली. ती 2004 ते 2011 हे काळांत आमच्या भलायकी खात्याचे कर्मचारी घराघरांनी वचून एक गुळी दिताले, ते म्हणल्यार डीईसी, डाय इथाल कार्बामाझीन. तांणी कितें जातालें, ते आमच्या आंगान मायक्रो फायलेरिया आसा तांकां मारून उडयताले. आनी मागीर अशें घडलें की 2011 पर्यंत आमी जी मायक्रो फायलेरियाचे कार्यावळ चालू केल्ली तातूंत अशें आढळ्ळें की मायक्रो फायलेरिया आमच्या आंगान less than 1% आसा. इतली कमी मायक्रो फायलेरिया रेट ट्रान्समिशन जावपाक शक्यता खुबूच कमी आसा. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गायडलायन प्रमाणे आमी 2012 हो मास ड्रग एडमिनिस्ट्रेशनची कार्यावळ बंद केली.
1: आयकून संजीवनी हे कार्यावळीन तुम्ही आयकताले लिम्फेटीक फायलेरिसीस ह्या कार्यावळीचो भाग पयलो. ह्या विशयाचेर म्हायती दिताल्यो डॉक्टर कल्पना महात्मे. एकदा मारुया आयच्या आमच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगू जाल्या उपरांत बरोबर 7 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान खबरो. 7 वरां जावन 5 मिनटांचेर शुभप्रभात हे कार्यावळींत दिनविशेष. तेच प्रमाण नयना आडारकर हांणी सांगिल्ली काणी जाणेल. मजगती 7 वरां जावन 25 मिनटांचो वेळ जावन आसा प्रादेशीक खबरांचो. 8 वरां जावन 50 मिनटांचेर हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ, चित्रसंगीत. 9 वरां जावन 30 मिनटांचेर तरेकवार मराठी गितां. कातारांची कार्यावळ सकाळच्या सभेत 10 वरां जावन 5 मिनटांचेर. 10 वरां जावन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद अली अकबर खान हांचे सरोदवादन राग रामदासी मल्हार. गाता रही मेरा दिल तरेकवार हिंदी फिल्मी गितांची ही कार्यावळ 11 वरां जावन 5 मिनटांचेर. आमच्या आयच्या दनपारच्या सभेत 12 वरां जावन 5 मिनटांचेर आयकूंक रावात बायलां खातीर आशिल्ले खाशेले कार्यावळ अस्तुरी, हातूंत सुषमा गाड हांचे उलोवप बायलेची जीण. आनी उपरांत स्वरसंगम आयच्या कार्यावळींत विदुशी किशोरी आमोणकर हांचे शास्त्रीय गायन राग गौड मल्हार. कानावळां ही कातारांची कार्यावळ दनपारा 1 वरां जावन 5 मिनटांचेर. 1 वरां जावन 40 मिनटांचेर कोंकणी सुगम संगीत सदाफुली हे कार्यावळींत. हिंदी फिल्मी गीतां आयकूंक रवात दनपरां 2:30 आमच्या आयच्या सांजेच्या सभेत 5:30 आयकूंक रवात कोंकणी युवाणीत अन्वेषा सिंग बाळ हाचे उलोवप विशय आसा आवय बापूय आमची गिरेस्तकाय. सांजेळा सवदर 15 कोंकणी सुगम संगीत शब्दुली कातळांची कार्यावळ 6:35 आणि मराठी भक्ती गाण्याची कार्यावळ सांजवेळा 7:00 7:20 वेळानुसार प्रादेशिक खबरांचो 7:30 चावडेर हे कार्यावळीत माडाक साऱ्याचे व्यवस्थापन या विषयाचेर जेनीस आल्फोन्सो हांचे उलोवप 8:15 लोकसभेच्या कामकाजाचो नियाळ दिल्ली केंद्रावेल्यान तुमकां आयकूंक मेळटलो 8:30 कलात्मक गोंय हे कार्यावळीत भोवर ही कार्यावळ तुमच्या मुखार हाडटले डॉ साईश देशपांडे 9:15 आमच्या सांजवेळच्या सभेत दिल्ली केंद्रावेल्यान स्पॉटलायट ही कार्यावळ 9:30 कंट्री वायड आणि 9:45 इनसाईट्स राच्या 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद विलायत हुसेन खां हांच्या गायनात राग गौड मल्हार आणि निमण्या सुवातेर आयची कार्यावळ घेवन येता 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातूंत विद्वान यू श्रीनिवास हांचे मँडोलीन वादन राग अबेरी. तर आयकपणी ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा भितरपाच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो. 233.1 म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या म्हादयजोलाचेर. आयकून आता कांय खिणा भितरच म्हळ्यार 7:00 आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत हिंदीतल्यान खबरो.

नमस्कार, और राजश्री कामत आणि असतकम खिलखबरो. नॅशनल जेनेरिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम म्हळ्यार राष्ट्रीय जेनेरिक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला एनीवेअर नोंदणी पद्दत लागू करपी गोंय हे भारतातले तिसरे राज्य जाला अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगला. उत्तम जनजागृती खातीर सरकारी विभाग आणि माध्यम युनिट्सां मदलो समन्वय अदीक घटमूट करपाक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार पीआयबी गोवान पणजेंत आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीच्या बसकेचें आयोजन केलें. समाजाक शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी महत्वाची भूमिका उठवची पडटली अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगला. गोंय विधानसभेचे पावसाळे अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असे 3 दीस चलतले. अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला. नवो नुस्तेवारी हंगाम सुरू जावपाक फक्त 3 दीस बाकी असताना दक्षिण गोंयातल्या कुटबण जेटीचेर नव्या हंगामाची तयारी निमण्या पांवड्यार पावल्या. मजगती नुस्त्याचे उत्पादन वाडोवपाक आनी दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसांवेल्यान 90 दिसांमेरेन वाडोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या. सचिवालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या बसकेत बुडून मरण येवपाच्यो घडणुको टाळपा खातीरच्या कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. ह्या बसकेक सरकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. गृहमंत्री वा हेर खंयचे मंत्री गोळीबाराचे आदेश दिनात अशें म्हणून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी लोकसभेत विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधीची टिका केली. लोकसभेन भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: हे दिसा 1962 वर्सा ट्रान्स कॅनडा हायवे हो सुमार 8030 किलोमीटर लांबेचो जगांतलो सगळ्यांत व्हडलो राष्ट्रीय महामार्ग सुरू जाल्लो. तर आयज आमी याद काडटा साहित्यीक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचीव आणि बाल भारतीचे संपादक शंकर पाटील हांची. तांचो जल्म आयच्या दिसाचो. तांचे चोरा मिवंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे कथासंग्रह, तशेंच सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवंती, बेईमान, ललाट रेशा, सून माझी सावित्री अश्यो गाजिल्ल्यो कादंबऱ्यो आसात. तांचे साहित्य जगप्रसिद्ध आसा. आयचेच हे दिसा 1909 वर्सा अमेरिकन वैमानीक आणि शास्त्रज्ञ रायट बंधू म्हळ्यारच रायट ब्रदर्स हांणी सैन्या खातीर पयले विमान तयार केले. तर 1928 वर्सा पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर हांचो जल्म जाल्लो. खलिफा अल मंसूर हांणी बगदाद शहराची स्थापना केली तो दीस आयचो. तर विलियम केलॉग हांणी कॉर्नफ्लेक्स विकसित केले आयचे दिसा 30 जुलै 1898 वर्सा. 1930 वर्सा आयचेच दिसा पयलो फुटबॉल विश्वचषक उरुग्वे हांणी जिखलो. एपोलो 15 हे यान चंद्रार देंवले तो दीस आयचो 1971 वर्सांतलो. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर हांकां राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर जाल्लो आयचे दिसा 1997 वर्सा. आयचे हे दिसा 2000 वर्सा चंदन तस्कर वीरप्पन हाणें अभिनेता डॉ राजकुमार हाचे अपहरण केल्ले. जलतज्ञ राजेंद्र सिंग हांकां रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर जालो तो दीस आयचो 2001 वर्सांतलो. फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हांचो जल्म आयच्या दिसाचो 30 जुलै 1863 वर्सांतलो. तर आयज जल्मल्ले पार्श्वगायक सोनू निगम 1973 वर्सा. तर ह्यो 1622 वर्सा आयचे दिसा संत तुळशीदास हांणी देहत्याग केलो. शास्त्रीय तशेंच नाट्य संगीत गायक वसंतराव देशपांडे हांचो आयज स्मृती दीस. तांचो जल्म 2 मे 1920 हे दिसा अकोला हांगा जालो. ख्याल गायिकी, नाट्य संगीत, ठुमरी, गझल अशे अनेक गायन प्रकार तांणी गायले. तांच्या नावार 1982 वर्साचो संगीत नाटक अकादमी पुरस्कार आसा. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो दीस 30 जुलै.
1: दिन विशेष.

0: ऐकपनो शुभ प्रभात. ह्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. आयच्या कार्यावळीत आमी ऐकतले दिनविशेष. तेच प्रमाण नयना आडारकर हांणी सांगिल्ली काणी जनेल. मजगती 7:25 वेळ जावन आसा प्रादेशीक खबरांचो. तर कार्यावळीची सुरवात करुया आयकून दिनविशेष.
1: दिनविशेष

0: ईशान तुम्ही ऐकत आहात कार्यावळ शुभ प्रभात.
1: अरे खंय वता इतली ताकतिके?
2: आणि खंय? बाजारात.
1: बाजारात? आणि पोती खंय तर?
2: पोती पोती त्या दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची? ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ कळ कपड्याची पोती
1: से नो टू प्ला

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. नॅशनल जेनेरीक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम म्हळ्यार राष्ट्रीय जेनेरीक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला एनीवेर नोंदणी पद्दत लागू करपी गोंय हे भारतांतले तिसरे राज्य जालां अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. तंत्रज्ञानाचेर चलपी उपक्रम मालमत्तेची नोंदणी चड पारदर्शक कार्यक्षम आनी नागरिकां खातीर सोपी करता. जिल्ह्यातल्या खंयच्याय कार्यालयात कागदपत्र नोंदणी करपाक परवानगी दिता अशें तांणी सांगले. ह्या सुदारणेक लागून प्रवास आनी वाट पळोवपाचो वेळ उणो जातलो अशी अपेक्षा आसा. खास करून वरिष्ठ नागरीक अनिवासी भारतीय आनी राज्याभायल्या भोंवडेकारांक तशेंच वेवसाय करप्यांक आनी डिजिटल प्रशासनाक हाका लागून चालना मेळटली. समाजाक शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी म्हत्वाची भूमिका वठोवची पडटली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोवा राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षणाच्या मंडळान घडोवन हाडिल्ल्या गोवा शिक्षा समागम 2026 या कार्यावळीचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले.
1: वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन अजूनय बी स्कुलांतल्यान वेस्ट कलेक्शन करपाचे काम हे अजूनय सुरू आसा. तातूंतल्यान खूब बऱ्यो प्रॅक्टीसीस आज गोंयांत जाता. नॉट ओन्ली द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बट बायोमेडिकल वेस्ट, हॅझार्डस वेस्ट आनी आता इन फ्युचर फॉर द ई वेस्ट. म्हणजे आता त्या 28 ऑगस्टाक आमी गोंयांतलो सगळो ई वेस्ट ऑर्गनायज्ड पद्दतीत म्हणजे तोय बी ट्रीट करतले. म्हणजे इन फ्युचर गोवा वील बी वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसींग इन द वेस्ट मॅनेजमेंट अशी स्टेट असू शकता.
0: टॅक्नीक कितली मुखार वचू पूण खंयची टॅक्नॉलॉजी शिक्षकांचे म्हत्व उणे करूंक शकना अशें तांणी सांगले. विद्यार्थ्यांक शिक्षीत करता आसतनाच तांची राष्ट्रभावना जागृत दवरपाक यत्न जावपाक जाय अशें मुखार मुखेलमंत्र्यांनी म्हळां. उत्तम जनजागृती खातीर सरकारी विभाग आनी माध्यम युनिट्सां मदलो समन्वय अदीक घटमूट करपाक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार पीआयबी गोवान पणजेंत आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीच्या बसकेचें आयोजन केलें. पीआयबीची महासंचालक स्मिता वत्स शर्मा आनी सरकारी उपक्रमांच्या प्रभावी प्रसारा खातीर केंद्र सरकाराचे विभाग भौशीक क्षेत्रातले उपक्रम म्हळ्यार पीएसयू, पीआयबी, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन म्हळ्यार सीबीसी, आकाशवाणी आनी दूरदर्शन हांचे मदीं अदीक घट्ट सहकार्य करपाचेर भर दिलो. तांणी चुकीच्या माहितीचो फुडो करपाक पीआयबीच्या तथ्य तपासणी युनिटाच्या भुमिकेचेरूय उजवाड घालो. ह्या बसकेंत 21 परस अदीक केंद्र सरकारी विभाग भौशीक क्षेत्रातले उपक्रम आनी गोवा सरकार वांटेकार जाल्ले. गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आनी 2 सप्टेंबर अशे 3 दीस चलतले. अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला. 31 ऑगस्टाक सकाळी 11:30 वरांचेर सभाघराचे कामकाज सुरू जातले. अधिवेशनाची पुराय कार्यावळ कामकाज सल्लागार समितीच्या बसकेंत थारतली. विधानसभेचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान ह्या कार्यकाळांतले हे निमणे अधिवेशन आसपाची शक्यताय आसा. लोकसभेन भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजूर केला. हे विधेयक भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध कायदो 2024 सुदारणा करपाच्या उद्देशान हाडला. ह्या कायद्यात खुबशा म्हत्वपूर्ण तरतुदींचो आसपाव आसा. जातून 10 वर्सां मेरेन कादय, 10 कोटी रुपया मेरेन दंड आनी दोशी थारिल्ल्या गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप हा सारकी कठोर ख्यास्त आसपावता. खटल्याचो जलद निपटारो सुनिश्चित करपाक प्रत्येक राज्य सरकार आनी केंद्रशासित प्रदेश प्रशासनान दैनंदीन सुनावणी खातीर विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपाक ह्या कायद्या प्रमाण अनिवार्य केला. विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दिता.

0: ना डॉक्टर जितेंद्र सिंग हांणी हे विशीं सांगले.
1: दी अर्लियर बील एट दी अमेंडमेंट आर रिअफर्मेशन ऑफ दीस गव्हर्नमेंट्स डीप कमिटमेंट टू सेफ गार्ड दी वेलफेअर ऑफ द स्टुडंट्स अँड द यूथ ऑफ दीस कंट्री अँड देअर फोर दीस बील कॅन बी डिस्क्राईब्ड एज अ माईल स्टोन लेजिस्लेशन इन दी हिस्ट्री ऑफ इंडियन पार्लिमेंट.
0: नवो नुस्तेमारी हंगाम सुरू जावपाक फक्त 3 दीस बाकी असताना दक्षिण गोयातल्या कुटबण जेटीचेर नव्या हंगामाची तयारी निमण्या पांवड्यार पावल्या. मजगती नुस्त्याचे उत्पादन वाढोवपाक आनी दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसांवेल्यान 90 दिसांमेरेन वाढोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या. बंदी काळ वाढोवपाचो सरकारान गंभीरतायेन विचार करचो जाका लागून नुस्त्याच्या साठ्याक प्रजनन करपाक चड वेळ मेळटलो अशें नुस्तेकार वासुदेव केरकार हांणी सांगले. पूण सध्याच्या अनिश्चित हवामानाक लागून आनी अनिश्चित पावसाक लागून येवपी हंगामात नुस्त्याच्या उत्पादनाचेर परिणाम जाव येता असो हुस्को तांणी उक्तायला. सचिवालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या बसकेत बुडून मरण येवपाच्यो घडणुको टाळपा खातीर कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. ह्या बसकेक सरकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. ह्या बसकेत केंद्र सरकाराच्या भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान बुडपाच्यो घडणुको टाळपाच्या उपायांचेर तयार केल्ली म्हायती सुचोवण्यो शिटकावणी आनी खबरदारी घेवपाच्या साहित्याची म्हायती दिवन ताचेर चर्चा केली. गोयचो इवान आंतोनियो टॅलीस हाणें 28व्या आशियाई तरणाट्यांच्या बुद्धीबळ सर्तीत 8 वर्सा सकयल्या ब्लिट्स विभागात काश्या पदक जिखला. पणजे वेळच्या दिल्ल्या अदमासा प्रमाण गोंयात 31 जुलै मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासयत कांय सुवातांनी व्हड्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच 1 ते 3 ऑगस्ट हाचे मदीं ग्रीन अलर्ट जारी केला तातूंत कांय प्रमाणात पावस पडपाची शक्यताय पणजे वेळच्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयका सांजेच्या 7:20 नमस्कार.
2: आयकून सकाळची 7:30 आनी 30 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

आजपेनु संयुक्त राष्ट्रांनी घोशीत केला की दर एका देशात दर दिसा मानवी तस्कर आपणाल्या फायद्या खातीर लोकांचे शोषण करतात, चड करून तांचे जे गरीब आणि असुरक्षित असात. तस्करी झाल्या लोकांमदी 70% परस चड लोक हे बायलो आणि चलयो असतात असे सांगता असतानाच ते म्हणतात की या मनशाच्या तस्करी विरुद्ध पुराय संसारात खर लढ्याची गरज असा. या दुःखद अशा गुन्ह्यांबद्दल आणि मानवी हक्कांच्या खर उल्लंघनाबद्दल लोकांमदी जागरूकताय वाढोवपा खातीर मनशाच्या तस्करीक आळाबंद तशेंच संरक्षक उपायांमदी चड लोकांक वांटेकार करून घेवपा खातीरूच आसा संयुक्त राष्ट्रांनी घोशीत केल्लो आयचो मनीस तस्करी विरुद्ध सांसारीक दीस.

इश्टानू ही आसली आमची कार्यावळ शुभप्रभात. सोपयता आसतना हो एक सोबीत असो विचार. आपले जिवीत हे आपणाल्या विचारांचे प्रतिबिंब आसता. सकारात्मक विचार करात, सोबीत जिवीत जगात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: ऐकपणूक आता सकाळी बरोबर 8 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारित जावपी हिंदीतल्या राष्ट्रीय खबरो समाचार प्रभात 8 वरां जावन 15 मिनटांचेर मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश 8 वरां जावन 30 मिनटांचेर पुणे केंद्रावेल्यान मराठीतल्या राष्ट्रीय खबरो आणि 8 वरां जावन 40 मिनटांचेर कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो आमच्या स्टुडिओतल्यान आणि आता काय खिणा भितरच ऐकूया मुखेल खबरो

नमस्कार, हांव वेदा. ह्यो आसात काय मुखेल खबरो. नॅशनल जेनेरीक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम म्हळ्यार राष्ट्रीय जेनेरीक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला नोंदणी पद्दत लागू करपी गोंय हे भारतातले तिसरे राज्य जाला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. उत्तम जनजागृती खातीर सरकारी विभाग आनी माध्यम युनिट्स मदलो समन्वय अदीक घटमूट करपाक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB गोवा पणजीत आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीच्या बसकेचे आयोजन केले. समाजाक शिक्षित करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी महत्वाची भूमिका वठोवची पडटली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असे 3 दिस चलतले. अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला. नवो नुस्तेमारी हंगाम सुरू जावपाक फक्त 3 दिस बाकी असताना दक्षिण गोंयातल्या कुटबण जेटीचेर नव्या हंगामाची तयारी निमण्या पावण्यार पावल्या. मजगती नुस्त्याचे उत्पादन वाढोवपाक आणि दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसांवयल्यान 90 दिसांमेरेन वाढोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधी

कोरोनाते विरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोक चळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या जेआरडी टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद, तसंच भारताचं एआय धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साखरीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 वेळा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं असे एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळी

पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो: लोकसभेन भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचो अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 संमत केला. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सकरी हांगा बंद आशिल्ले साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीत गुलवीर सिंग हांणी रुप्या पदक मिळवून दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीत पदक जिखपी पहिलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. राष्ट्रकुल खेळांत भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेझिल मोरसिंगनाका थाणे रुप्या पदक जिखून भारता खातीर इतिहासिक 1-2 पहिलो आणि दुसरो क्रमांक मिळयलो. आता पुराय खबरो: लोकसभेन भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. या कायद्यात खुपशा महत्वपूर्ण तरतुदींचो आसपाव आसा, जातून 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपयां मेरेन दंड आणि दोषी थारिल्ल्या गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप यासारखी कठोर ख्यास्त आसपावता. खटल्यांचो जलद निपटारा सुनिश्चित करपाक प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनान दैनंदिन सुनावणी खातीर विशेष फास्ट ट्रॅक न्यायालया स्थापन करप या कायद्याप्रमाण अनिवार्य केला. विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले, कायदो खर करपा खातीर आणि पेपर फुटीच्या प्रकरणात बेगोबेग न्याय मेळचो हे खातीर विधेयकात दुरुस्ती केल्या.
1: Of this government's deep commitment to safeguard the welfare of the students and the youth of this country. And therefore, this bill can be described as a milestone legislation in the history of Indian Parliament.
0: Rajya Sabhin Rashtriya Sanmanacho Avaman Pratibandh Sudharana Vidheyak 2026 sammat kela. Ya vidheyakat Rashtriya Sanman Apaman Pratibandh Kaido 1971 hatun anik durusti jatli. जनगण मन ह्या राष्ट्रगीताप्रमाण वंदे मातरम हाका कायदेशीर संरक्षण दिवपाचो हेत प्रस्तावित कायद्याचो आसा. ह्या गुन्यांवांक 3 वर्सां मेरेन बंदखण, दंड वा दोनूय अशी ख्यास्त दिवंक मेळटा. हे विधेयक संमत जाले उपरांत वयल्या सभाघराची कार्यवाही सकाळी 11 मेरेन स्थगीत दवरली. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. देशाची जागतिक स्पर्धात्मक वाढवपाविषयी चर्चा झाल्या उपरांत

0: बसका आपयल्या अशें गोयल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सांगलें. हे बसकेंत भारताची अर्थीक वाड वाडोवपा खातीर आनी विकसीत भारतचें सपन साकार करपा खातीर चड घटमूट स्पर्धात्मक आनी फुडाराक पूरक नियात पर्यावरण यंत्रणा तयार करपाच्या सरकाराच्या बांदिलकायेचो पुनरुच्चार केलो. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आनी मधुबनी जिल्ह्यातल्या सक्री हांगा बंद आशिल्ले साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. हे संबंधी प्रस्तावाक काल उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेंत मान्यताय मेळ्ळी. प्रसार माध्यमांक माहिती दितना अतिरिक्त मुखेल सचिव अरविंद कुमार चौधरी हांणी बिहार खेळा धोरण 2026 मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशें सांगलें. तशेंच हे बसकेंत 2026-27 वित्तीय वर्सा खातीर प्रधानमंत्री कृषी सिंचना येवजणेखाला 97 कोटी रुपयां परस चड मोलाच्या येवजण्यो चालीक लावपाकय मान्यताय मेळ्ळ्या. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना सांगले की आगामी नीट यूजी समुपदेशन 2026 तयारीचो नियाळ घेतलो. देशभरात पदवीपूर्व वैजकीय अभ्यासक्रमांखातीर पारदर्शक गुणवत्तेर आधारित तंत्रज्ञानाचो वापर आशिल्ली आनी विद्यार्थीस्नेही प्रवेश प्रक्रिया सुनिश्चित करपाविशी सरकारची बांदिलकाय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान परत एकदा अधोरेखित केली. बसकेंत नड्डा हांणी भर दिलो की समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष आनी गुणवत्तेर आधारित पद्दतीन राबोवची. तांणी अधिकाऱ्यांक निर्देश दिले की प्रवेश प्रक्रिये वेळार भक्कम तांत्रिक सहाय्य उपलब्ध आसचे. उत्तम जनजागृती खातीर सरकारी विभाग आनी मध्यम युनिट्स मदलो समन्वय अधिक घटमूट करपाक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB गोवान पणजीत आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीच्या बसकेचे आयोजन केले. PIBची महासंचालक स्मिता वत्स शर्मा हांणी सरकारी उपक्रमांच्या प्रभावी प्रसारा खातीर केंद्र सरकारचे विभाग, भौशीक क्षेत्रातले उपक्रम, PIB, CBC, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, आकाशवाणी आनी दूरदर्शन हांच्या मदीं अधिक घट्ट सहकार्य करपाचेर भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या महिन्याच्या 2 तारखेक नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचो शुभारंभ करतले. ही अंमली पदार्थांच्या व्यसना आडची 100 सप्तकाची देशव्यापी जनभागीदारी मोहीम. या मोहिमेचे फुडारपण माय भारतच्या माचेवरवी करतले. हे तरणाट्यांक फुडारपण करपाक सक्षम आणि सक्रिय करपी एक ऑनलाईन युवा फुडारी आणि समाजिक सहभाग माची असा. जागृती, समुदाय सहभाग आणि सातत्यपूर्ण जनसहभागाक प्रोत्साहन देऊन अंमली पदार्थमुक्त भारत घडोवपाच्या सामूहिक राष्ट्रीय कार्यात तरणाट्या नागरिकांक एकठाय हाडप हो या उपक्रमाचो उद्देश असा. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि अस्तंत मध्य प्रदेशाचेर व्हड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे, कोकण आणि गोय, दर्यादेग, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आणि विदर्भ या वाठारांनी आयज व्हड ते खूप व्हड पाऊस पडपाची शक्यता असा. तशेंच दिल्ली, अस्तंत उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपाचेर व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर, लक्षद्वीप, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुड्डुचेरी, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, आंतरिक कर्नाटक, केरळ, माहे, कोकण आणि गोय, कराईकल आणि अस्तंत मध्य प्रदेशातल्या काही सुवातांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिवसात आसामाच्या काही वाठारांनी व्हड ते उटंगाराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण 30 जुलै ते 1 ऑगस्ट मेरेन पुराय आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात गडगडपा वांगडा उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यता असा. शेजारच्या अरुणाचल प्रदेश आणि नागालँडातल्या व्हड पावसाचो परिणाम आसामच्या शिमेवयल्या धेमाजी, लखीमपूर, चरेदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट या जिल्ह्यांचेर जावपाची शक्यता असा. खर पावसाक लागून उदक भरप, हुंवार येवप, येरादारी खंडीत जावप आणि धोक्याच्या वाठारांनी भुंयकाप जावप अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या.

0: ओडिशाच्या जायत्या न्हयांनी हुंवार आयला आनी राज्यातल्या जायत्या वाठारांनी हाय अलर्ट परिस्थिती आसा. हवामान खात्यान राज्यभर व्हडते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. महानदी न्हयेंत उदकाची पातळी वाडिल्ल्यान हुंवार येवपाची शक्यताय आसा. जाल्यार हेर जायत्या न्हयांचेर उदकाचो दाब वाडत आसा. प्रशासनान मदत कारवाय आनी तयारीचे उपाय चड खर केल्यात. भद्रक जिल्ह्याचेर पावसाचो सगळ्यात चड परिणाम जाला अशी माहिती आमच्या खबराकारान दिल्या. धोक्याच्या वाठारातल्या लोकांक नियुक्त मजत केंद्रांनी वचपाचो उलो अधिकाऱ्यांनी केला. राष्ट्रकुल खेळांत भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेसिल मोरसिंग नाकात हाणे रुप्या पदक जिंकून भारता खातीर इतिहासिक 1-2 पहिलो आणि दुसरो क्रमांक मेळयलो. गॅविटान गेम्स रेकॉर्ड आणि या हंगामातली सगळ्यात बरी कामगिरी करून 10.71 सेकंदात पहिले स्थान मेळयले. जाल्यार बेसिलान 10.83 सेकंदात सर्तीत दुसरो क्रमांक मेळयलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभेन भौशिक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशिक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचो अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 संमत केला. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सक्री हंगा बंद आशिल्ल्या साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. राष्ट्रकुल खेळात भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेसिल मोरसिंग नाकात हाणे रुप्या पदक जिंकून भारता खातीर इतिहासिक 1-2 म्हळ्यार पहिलो आणि दुसरो क्रमांक मेळयलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: आयपीएल 233.1 म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्सांचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळचे बरोबर 8:51 आणि 30 सेकंद जातात. आमची मुखावेली कार्यावळ चित्रसंगीत.

0: इशानो लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केली. जावेद अख्तर हांची रचना निकतीच उमे केली. मिस्टर इंडिया या फिल्मा खातीर आवाज आसलो किशोर कुमार हांचो. सकाळच्या बरोबर 9 वरां येतात. ऐकूया कांय खिणा भितरच्यो मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव वेदा. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. लोकसभेन भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचो अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 संमत केला. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सक्री हांगा बंद आशिल्ले साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीत गुलवीर सिंग हांणी रुप्या पदक मेळून दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीत पदक जिखपी पहिलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. राष्ट्रकुल खेळांत भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर 30:47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेसिल मोरसिंगनाकात हाणें रुप्या पदक जिखून भारता खातीर इतिहासिक 1-2 पहिलो आणि दुसरो क्रमांक मेळयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हे आसले डॉन या फिल्मातले गीत अंजान हांचे, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि स्वर आशा भोसले हांचो. चित्रसंगीत हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ मुखार वतासतना आर डी बर्मन हांणी संगीतबद्द केलें गुलजार हांचे गीत आयकुया. मासूम या फिल्मा खातीर हे गीत गायतात आरती मुखर्जी.

चित्र संगीत. इशांत, तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. कार्यावळीन फुडले सुवातेर हरिहरन हांणी गायिल्ली माचीस ह्या फिल्मांतले गीत आयकुया. गुलजार हांचे म्युझिक कंपोजर आसात विशाल.

0: लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले वसंत देव हांचे गीत तुम्ही आयकतले. उत्सव या फिल्मा खातीर आवाज आशिल्लो आरती मुखर्जी, अनुराधा पौडवाल तशेंच सुरेश वाडकर हांचो. अनिशानो या गीता सांगताकूच हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्र संगीत सोंपता.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.
0: श्रोते हो, सकाळचे ठीक 9:30 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादई चॅनल. ऐकवत आहोत मराठी गीते आणि सर्वप्रथम निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत वैशाली माडे.

श्रोतेहो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात अश्विनी शिंदे यांचं गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं आपण ऐकलं. स्वरोता वैशाली माडे यांचा. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना अर्चना कान्हेरे.

संगीत ययाती आणि देव यांनी. या नाटकातील कुसुमाग्रज यांचं हे गीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वरवता अर्चना कान्हेरे यांचा. श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना पिंजरा या चित्रपटातील ही लावणी ऐकूया. जगदीश खेबूडकर यांची, संगीतकार आहेत राम कदम आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, पिंजरा या चित्रपटासाठी हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा. जगदीश खेबूडकर यांची रचना आणि संगीतकार राम कदम. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश भट यांची रचना ऐकूया. स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आशा भोसले यांनी गायलेली सुरेश भट यांची एक गीतरचना आपण ऐकत होता. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम संपत असताना गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत ऐकूया. संगीत मानापमान या नाटकातील हे पद गात आहेत.

0: संगीत मानापमान या नाटकातील सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गीताबरोबरच मराठी गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होतो आहे.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
2: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
2: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: केरल और माहे, कोंकण और गोवा, कर्नाटक, पंजाब और दिल्ली में भी आज मूसलाधार बारिश हो सकती है। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ऐकवेळ तुम्ही ट्यून केला 233° एक मीटर मळ्यारूत 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल। सकाळचे बरोबर 10 वरां जावन 5 मिनटां जातात। ऐकुया तरेकवार रुचीक अशी कातरां आयच्या ह्या कातरांचे कार्यावळींत। आणि सुरवेक विल्मिक्स हांचे कातार गायतात शॅरॉन, आणि ती म्हणटा पावसाचो दीस।

आवारा जाऊन 5 मिनटं आतात ऐकूया तरीकवार रुचिक अशी कातारा आजच्या या कातारांच्या कार्यावळीत. आणि सुरवेक विल्मिक्स हांचे कातार गायतात शॅरॉन आणि ती म्हणटा पावसाचो दीस.

आमी वावराडी गायतालो लॉरी ट्रावासो आनी कातळांच्या कार्यावळीन फुडल्या सुवातेर यंग चिको म्हणटा ओवर टायम.

0: एक वट गायताले चुरू बिना आनी बाबजुजे ह्या कातारां सांगताकूच कातारांची ही कार्यावळ सोंपता.
1: हांवेच कित्याक करप वा हांवेच केल्ल्यान कितें जातलें असो विचार करूं नाकात.
2: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
1: चलात तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
2: आमची भूंय स्वच्छ सुंदर दवरूया,
1: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
0: आयकपणे तुम्ही ट्यून केला 233 एक मीटर म्हळ्यारूच 1287 किलो अर्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आणि तुम्ही आयकतात आयच्या आमच्या सकाळच्या सभेच्यो तरेकवार कार्यावळी. सकाळची बरोबर 10:30 जातात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले उस्ताद अली अकबर खां हांचे सरोदवादन. तांणी वाजयल्लो राग रामदास.

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातलें असो विचार करू नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: भारत जागोविया नितळसाण राखूया. प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.

गाता रे मेरा दिल कार्यबळ पुढे वर्तना पुढे स्वती रथ ऐकूया अलका याग्निक यांच्या आवाजात नाझिया झिया फिल्मातले गीत संगीत अन्नू मलिक.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ।

आशा भोसले आणि हेमंत कुमार हांच्या जोड आवाजात आम्ही ऐकलंय हे सुंदर अशे गीत. आणि ऐकपेन ह्या गीता सांगा ताकच आयचे आमचे गाथार हे मेरा दिल कार्यावळीतल्या हंगा सोपता.

सांजवेळच्या सभेंबरोबर 5:30 सभेच्या आरंभाक ऐकुपक्रवात कोकणीतली युववाणी. ह्या कार्यावळीत आज ऐकात आवय बापूय आमची ग्रेस्त काय. अन्वेषा सिंगबाळ हांचे उलोवप तुमकां ऐकुपाक मेळटले. 6:15 शब्दोली कोकणी सुगम संगीत. 6:35 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि उपरांत कांतारांची कार्यावळ. 7:00 भक्तिगीतां. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर कार्यावळीत आज ऐकात माडाक साऱ्याचे वेवस्थापन. जेनिसी आल्फांसो हांचे उलोवप आसतले. आठ बरे जावन 5 मिनटांचेर मराठीतल्यान खबरो. 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू. 8:30 कलात्मक गोय. ह्या वळेरेचो 18 वांटो आज तुमकां ऐकपाक मेळटलो. आठ बरे जावन 45 मिनटांचेर समाचार. संध्या 9:00 न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलायट. 9:30 कंट्री वायड. 9:45 इनसायट. ह्यो कार्यावळी तितले केंद्रावेल्यान आमी संक्षेपीत करतले. राज्या धावरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आज ऐकात उस्ताद विलायत हुसेन खा हांचे गायन राग गौड मल्हार. तशेंच 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात विद्वान यू श्रीनिवास हांचे मँडोलियन वादन राग अंबेरी तुमी ऐकतले. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. आनी 11:10 आयजीएमची निमणी सभा सोंपतली. आयकुपी न्हू ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

विद्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: आता ऐकूया स्वर संगम. शास्त्रीय संगीतात आता ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांच्या गायनात राग गौड मल्हार.

विदुषी किशोरी आमोणकर हांच्या गायनात राग गौड मल्हार आमी आयकलो. शास्त्रीय संगीत स्वर संगम आमी आयकतले. आयकुबेनो इतल्यान आयची आमची अस्तुरी ही कार्यावळ हांगा सोंपता. नमस्कार.

नमस्कार, हाँ स्नेहा गांवस युवा सात काय मुखेल खबरो। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर असे 3 दीस चलतले। अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला। दक्षिण गोयातल्या कुटबण जेटीचेर नव्या नुस्तेमारी हंगामाची तयारी निमाणे पावण्यार पावल्या। वेगवेगळ्या राज्यातले कामगार कुटबण येवंक सुरू जाल्यात। मजगती नुस्त्याचे उत्पादन वाढोवपाक आणि दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसांवेल्यान 90 दिसांमेरेन वाढोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या। समाजाक शिक्षित करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी महत्वाची भूमिका वठोवची पडटली असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले। गोय राज्य शिक्षण आणि संशोधन मंडळान घडवून हाडिल्ल्या गोवा शिक्षा समागम 2026 ह्या कार्यावळीचे उक्तावण करतकच ते उलयताले। फुडल्या शिक्षणिक वर्सा सावन 10वी आणि 11वीच्या वर्गांक NEP म्हळ्यार राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लायतले असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। परीक्षेतल्या गैरव्यवहारांचेर आळाबंदा हाडपा खातीर खर दंड आणि

फास्ट ट्रॅक कोर्ट प्रस्तावित करून लोकसभेनं पेपर लीक विरोधी विधेयक संमत केला. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांनी पोटवेचणुकेखातीर मतदान सुरू झालं आणि भारताचा वरिष्ठ क्रिकेट खेळगडो अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटातल्यान तत्कालीन निवृत्त जावपाची घोषणा केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

फेल्सियांच्या आवाजात आम्ही ऐकलंय मोग आणि इथल्यान कानलवळा ही कार्यावळ हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलावेल्यान आम्ही उलयता. एक वर जावन 30 मिनटां जायत आयिल्ली आसात. दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आता आम्ही सक्षेपीत करतात.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी

मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्याबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 वेळा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्यपदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत

भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली, तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरु होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमा शुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सांजवेळच्या सभेंबरोबर 5:30 सभेच्या आरंभाक कोकणातली युववाणी ह्या कार्यावळीत आज ऐकत आवई बापूई आमची गिरेस्तकाय अन्वेषा सिंगबाळ हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. 6:15 कोकणातल्यान राष्ट्रीय खबरो उपरांत कांतारांची कार्यावळ. 7:00 भक्तीगीतां. 7:20 प्रादेशीक खबरो आसतल्यो. साडेसातांक चावडेर कार्यावळीत माडाक साऱ्याचे वेवस्थापन जेनिसे आल्फांसो हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. 8:05 मराठीतल्यान 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू. 8:30 कलात्मक गोय ह्या वळेरेचो 18 भाग आज तुमकां आयकुपाक मेळटलो. 8:45 समाचार संध्या न्यू. 9:00 न्यूज 8:09. 9:15

45 स्पॉटलाइट, 9:30 मिनटांचेर कॉन्ट्रीवाइड, 9:45 मिनटांचेर इनसाइट ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान आमी सक्षेपीत करतले. रातच्या बरोबर 10 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात उस्ताद विलायत हुसेन खा हांचे गायन राग गौड मल्हार, तशेंच 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात विद्वान यू श्रीनिवास हांचे मेडोलीन वादन राग अंबेरी तुमी आयकतले. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची सभा सोंपतली. आयकुपिनो ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयकुया सदाफुली करावळी सुरवेक उशा आमोणकर हांच्या आवाजातलं गीत.

श्यामा चित्तार हाणी गायिल्ल्या ह्या गीता सांगाताक सदाफुली ही कार्यावळींतल्यान हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनला वेल्यान आमी उलयता. आतां बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2 वरां 15 मिनटांचेर मिड डे न्यूज इन हिंदी आतां आमी दिल्ली केंद्रा वेल्यान सक्षमीत करतात.

हिंदी फिल्मगीत आम्ही ऐकतात. कार्यावळीत ह्या उपरांत आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात अब्दुल्ला या फिल्मातलं गीत. गीत असा आनंद बक्षी यांचे आणि संगीत आर डी बर्मन.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

31 जुलै 2024 प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार. 233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचं तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादे चॅनल. ऐकपानो 5:30 जाली असत. आम्ही आमच्या तिसऱ्या सभेक आरंभ करता. समेस्त ऐकुप्यांक येवकार. सभेच्या सुरवेक ऐकूया कोकणीतल्यान युवाणी.

0: ऐकपॅनो निघतीस तुम्ही ऐकली दोतोर मनोहर राय सरदेसाय यांची गीतरचना. युवाणी या कार्यवाहीन मुखावल्या सुवातीर ऐकूया गुरु आणि शिष्याचे नाते या विषयाचेर कमलेश कोरगावकर हांचे उलोप.
1: हांव कमलेश किर्तीकुमार कोरगावकर DCT धेंपे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सात जैव तंत्रज्ञानाचो सहाय्यक प्राध्यापक तुमच्या मुखार माझे विचार मांडता. आयज तुमचे कडे उलयताना म्हाका खूब खुशी जाता. दर एका विद्यार्थ्या खातीर, दर एका शिक्षकां खातीर आनी भारतांतल्या सगळ्या लोकां खातीर आमी एक खीण थांबून आमच्या जिवितांत शिक्षकांची म्हत्वाची भुमिका याद करतात. शिक्षकांक समाजाची फाटीचो कणो म्हणटात. हें खरें, कारण दर एका दोतोरा फाटल्यान, दर एका अभियंत्या फाटल्यान, दर एका फुडाऱ्या फाटल्यान आनी देशाक मदत करपी दर एकल्या मनशा फाटल्यान सदांच एक शिक्षक आसता, ज्यांनी तांकां मार्गदर्शन केला, तांकां प्रेरणा दिल्या आनी तांकां आधार दिला. आमचे भारतीय संस्कृतेंत शिक्षक म्हणल्यार फक्त वर्गांत धडे शिकोवपी मनीस न्हय, अज्ञानाचो काळोख पयस करपी आनी विद्यार्थ्यांक गिन्यानाचो उजवड दाखोवपी होच गुरू. ही कल्पना भगवद्गीतेंत दाखयल्ल्या जंय भगवान श्री कृष्ण स्वता अर्जुनाक कुरुक्षेत्राच्या झुजाच्या मैदानाचेर मार्गदर्शन करण्या खातीर गुरू जाता. अध्याय 4 श्लोक 34 त बरयला, तद्विद्धी प्रणिपतेन परिप्रश्नेन सेवाया उपादेक शांती ते ज्ञान ज्ञानीनस तत्व दर्शिन. अर्थ सामको स्पश्ट. जेन्ना आमी आदरान शिक्षकां कडे वतात, प्रामाणीक प्रश्न विचारतात आनी भक्तीत शिकतात, तेन्ना बुद्धवंत शिक्षक आमचें खरें गिन्यान दितलो. ह्या श्लोकांत शिक्षक आनी विद्यार्थी ह्यांचे मदले खाशेल्ले बंधन, आदर, नम्रताय आनी शिकपाची उमेद हांचेर बांदिल्लो बंधन दाखयला. गुरुर ब्रह्म, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरुवे नमः. 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांचो जन्मदीस म्हणून साजरो करतात. जीवनात आवय बापायचो जागो कोणूच घेवं शकना. आमकां ह्या जगांत हाडपाचें श्रेय तेचे कडेन आशिल्ल्यान. जशें पणती जळोवपाक वात जाय, नक्षत्र पळोवपाक रात जाय, तशेंच बरें संस्कार शिक्षण मेळपाक शिक्षक जाय. शिक्षण म्हणजे व्हडलें वरदान. निरक्षराक साक्षर करचे शिक्षकान. आदल्या काळांत बेताची वडी खाल्ल्या बगर शिक्षण पुराय जायनासले. छडी लागे छम छम विद्या येई गम गम हे गीत अजूनय माझ्या कानान घुमता. आदी मास्तरान मारले म्हणून घरा येऊन कोण सांगनासले, तर उलट बापूय शाळेत वचून मास्तकाक सांगतालो, शिकना जाल्यार बरोच मार घाल. गुरु विना गिन्यान ना आनी गिन्याना विना जगात सम्मान ना. जशे कुंभार मडकी करताना भितर साकून मोगान आधार दिता आनी भायल्यान चपटी मारून आकार दिता, तशेंच शिक्षक गरज पडल्यार भुरग्यांक समजावन मोगान जिवनांत मुखार वचपाक मार्गदर्शन करता. म्हाका याद आसा, शाळेंत आसतना एक दिसा खातीर शिक्षक दिसा निमतान आमकां शिक्षक जावन शिकोवपाक संदी मेळटाली तेन्ना म्हाका स्वताचो अभिमान दिसतालो. त्या दिसा आमी प्रत्येक टिचराक फूल दिवन तेचे पांय पडून आशिर्वाद घेताली. शाळेचें शिक्षण पूर्ण जाल्या उपरांत शाळा सोडून वताना टिचराक निमाणें भेट दिताना दोळे भरून येताले. शाळेंत केल्ली मजा ते खीण केन्नाच विसरण शक्य ना. शिक्षक आमकां योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करपाक प्रेरीत करता. शिक्षकाचो खरो अर्थ म्हणजे शी म्हणजे शिलवान, श म्हणजे क्षमाशील आनी क म्हणजे कर्तव्य दक्षक. 1962 वर्सा डॉ राधाकृष्णन भारताचो अध्यक्ष

0: ऐकप्यानो नुकतोच तुम्ही ऐकलो आशा भोसले हांचो स्वर, सोयरू वर्दे हांची गीत रचना आशिल्ली. करवीन मुखार घेऊया एक ल्हानसोस विसव.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: ऐकपयानू शिरीष लवंदे आणि अर्चना खांडेपारकर यांच्या स्वरांत निकतेच तुम्ही ऐकले युवणी या कार्यावळीतल्या निमणे गीत. आणि या गीता संगताक हे कार्यावळीतल्यान सोपता. आता ऐकूया कोकणीतल्यान काय मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजेश श्रीकामत आनी सत्कम मुखेल खबरो. प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा आनी घटमूट करपाच्या हेतान मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिवचरे हांगाच्या कम्युनिटी भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेझर वेंट ट्रिटमेंट सेवांचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज संसद घरात अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली. सावली धरणात आज दनपारा 3:30 वरांचेर उपाट उदक भरला अशी माहिती खात्याकडच्यान मेळ्ळ्या. राज्यसभेत भौशीक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर

मंजुरी खातीर घेतले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारां हें विधेयक सादर केलें. नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाई वेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा मेरेन तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत आयएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. भारताचो अणभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. भारतीय हवामान विभागान आयज मध्य प्रदेश महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान गुजरात विभाग हिमाचल प्रदेश केरळम आनी माहे तशेंच कोकण आनी गोंया हांगाय घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. ऐकपनो वेळ झाला कार्यवाहींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून झाल्या उपरांत 15 मिनिटांचेर ऐकूंक रावात शब्दुली. 15:30 मिनिटांचेर असतल्यो कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 15:35 मिनिटांचेर कातारांची कार्यावळ. 7:00 ऐकात भक्ती गीता. 17:20 मिनिटांचेर कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो जाल्या उपरांत 17:30 मिनिटांचेर चावडेर कार्यावळीत ऐकात माडाक साऱ्याचे वेवस्थापन हे विशयी जेनीस अल्फोन्सो हांणी दिल्ली माहिती. 8:15 मिनिटांचेर संसदेतल्या कामकाजाचो नियाळ. 8:30 मिनिटांचेर ऐकात कलात्मक गोय. 8:45 मिनिटांचेर समाचार संध्या. 9:00 न्यूज 8:09. 9:15 मिनिटांचेर स्पॉटलाईट. 9:30 मिनिटांचेर कंट्री वाईड. 9:45 मिनिटांचेर इनसाईट्स. तसेच 10:00 ऐकात संसदेतल्या प्रश्नोत्तराचे तास. ह्यो सगळ्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली. हे आशिल्ले आमच्या चालू सभेंत वितरपाच्या आयच्या दिसाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

ऐकपॅनो आता एक नदर 105.4 मेघाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या कार्यवळींचेर. ह्या खिणाक तुम्ही ऐकू शकता रेनबो सांज ही कार्यवळ. 7:10 फोन इन संगीत सरगम. 8 वरांचो वेळ कातारांचो. 8:30 ऐकात सदाबहार गीता. 9 वरांचेर असतली प्रायोजित कार्यवळ आर्गा तुका सोमिया. 9:30 स्पॉटिंगली योज. 10:05 आरजेस चॉईस आणि 11:10 द वेस्टर्न म्युझिक द मेलो आर ही कार्यवळ सोपल्या उपरांत 12:05 एफएम रेनबो अरवी सेवा आयच्या दिसापुरती सोपतली. हे आशिल्ले आमच्या म्हादय चॅनलाचेर तशेंच एफएम रेनबोत वितरावपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: ऐकपनो आता जाणून घेऊया आयच्या दिसाचे हवामान. गोय वेधशाळेन कळीत केला त्याप्रमाण आयच्या दिसा पणजेत चडात चड तापमान 30.6 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे तापमान 27 डिग्री सेल्सियस इतले नोंद जाला. गोय वेधशाळेन कळीत केला त्याप्रमाण आयज आणि येता त्या 2 दिसांक गोयांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता गोय हवामान खात्यान उक्तायला आणि त्याखातीर येल्लो अलर्टूय जारी केला. गोयचे तशेच महाराष्ट्राचे नुस्तेपाकप्यांक शिटकावणी. दक्षिण अस्तंते वाट्यान वावपी वाऱ्याचो वेग वराक 45 ते 55 किलोमीटर इतले असल्या कारणान आणि दर्या खवदळिल्लो असल्या कारणान नुस्तेपाकप्यांनी दर्यान वच्चे न्हय अशी शिटकावणी गोय हवामान खात्यान दिल्या.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेऊन येता तुमचे खातीर हॅलो गोयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर. कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो

ऐकबॅनो नुकतेच मी ऐकले राजेश मडगावकर यांच्या आवाजात मनोहर राय सरदेसाई यांची गीतरचना, संगीत आशिले अशोक पत्की यांचे. कार्यावळी निमण्या सुवातेर ऐकूंक दिता मधुमिता महात्मे यांच्या आवाजात बाकीबाब बोरकर यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की यांचे.

0: एकपानो सुंदरशा या गीता संगता कायची शब्दुली ही कार्यवळीतल्यान सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. 17:30 जिल्ली असा ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. राज्यसभेत भौशीक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आणि मंजुरी खातीर घेतले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री

0: डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारां हें विधेयक सादर केलें. सकाळी 11:00 सभाघराचें कामकाज सुरू जाले उपरांत अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी शुन्यवर घेतलें. अध्यक्षांनी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांचे कडल्यान मेळिल्ली नोटीस तांणी स्विकारल्या. विधेयकाची प्रत सदस्यांक वितरीत केली जेणे करून ते तातूंत सुदारणा सुचोवंक शकतले.
1: For moving the motion of consideration of the public examination, prevention of unfair means, Amendment Bill 2026, as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration and passing.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज संसद घरांत अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगला की चर्चा मुखेलपणान दोनूय राज्यांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचेर केंद्रीत आशिल्ली. संबंधित आव्हानांक तोंड दिवपा खातीर केंद्र सरकार त्या राज्य सरकारा वांगडा वावुरतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. तशेंच सगळ्यांची सुरक्षितताय आनी कल्याणा खातीर तांणी प्रार्थना केली. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधावेळार जंतर मंतर हांगा तैनात केल्ल्या रॅपीड एक्शन फोर्साच्या दारुगुळाची नोंदवही सांबाळपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिला. कायदो आनी सुवेवस्थेच्या परिस्थिती हाताळपा खातीर धातूच्यो गुळयो वापरपाचेर पुरायपणान बंदी घालपाची मागणी करपी याचिकेतल्यान सर्वोच्च न्यायालयान एका मुद्द्याचेर प्रस्नचिन्ह उभे केला. ब्युरो ऑफ पुलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटाच्या मार्गदर्शक सूचनांचो उल्लेख करून न्यायालयान नदरेक हाडले की अपवादात्मक परिस्थितीत पुलिसांक पॅलेट गन्स वापरपाचो अधिकार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी नौकायन मोहीम देशाखातीर अत्यंत अभिमानाची बाब आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमेवरवी ह्या पंगडान फक्त दर्याचेरूच जैत मेळूंक ना तर गुंतागुंतीच्या लष्करी मोहिमो पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रस्नचिन्ह उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काढला अशें ते उलयले. शारिरीक क्षमता मानसीक कणखरपणा आनी नेतृत्व गूण हे लिंगार अवलंबून नासतात हे ह्या मोहिमेन सिद्ध करून दाखयला अशें तांणी नमूद केलें.
2: आपने इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती. आपने यह सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
0: नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा 2 मेरेन तहकूब केले. सकाळी 11:00 सभागृहाचे कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुळ खेळा स्पर्धेत दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखिल्ल्या बद्दल पॅरा एथलीट दिलीप गावीत हाचे आनी रुपया पदक जिखिल्ल्या बद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले. सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशाचो मान उंचावपी सगळ्या खेळाडूंचे आनी त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आनी तांकां शुभेच्छा दिल्यो.
3: 23वे राष्ट्रमंडल खेलो मे सुश्री हरजिंदर कौर तथा श्री गुरवीर सिंह रजत पदक जीतकर इस प्रतियोगिता में भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई देता हूं.
0: आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक म्हळ्यार बेंचमार्क इक्विटी इंडिसेस स्थिर पातळीर वेव्हार करताले. माहितीप्रमाण सेन्सेक्स 9 अंकाच्या वाढीसयत 77,663 अंकाचेर तर निफ्टी 6 अंकाच्या वाढीसयत 24,257 अंकाचेर पाविल्लो. केंद्रीय कापड मंत्री गिरीराज सिंह सोमारा दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी हांगा हँडलूम तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टताय केंद्राचे उक्तावण करतले. ह्या केंद्राचो हेतू भारताच्या गिरेस्त हातमाग दायजा वांगडा अत्याधुनिक संशोधन, नवनिर्माण आनी डिजिटल तंत्रगिन्यानाचो मेळ घालून ह्या क्षेत्राची स्पर्धात्मकता, टिकाऊपण आनी संसारीक पांवड्यार पकड घटमूट करपाचो आसा. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. सोशल मिडिया पोस्टात रहाणेन म्हळां की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आनी क्रिकेटाच्या सगळ्या प्रकारात म्हळ्यार फॉर्मेट्सांतल्यान निवृत्त जावपाची हीच योग्य वेळ आसा. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळ माहे आनी कोकण आनी गोवा हांगाय घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आणि इथल्या राष्ट्रीय खबरो सोपल्यो आमच्या मुखार

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपनो 6:37 जाल्ली आसा वेजला कातारांच्या कार्यावळीचो. कार्यावळीन सुरवेक आयकुया आल्फ्रेड रोस हांचो आवाज.

आयकपानू कातारांच्या कारवेन निकते सुमे एकडे नॉर्मन कार्दोस हाणी संगीत बद्द केल्ले केस्तावा नाकात हे कातार कार्यावेन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता जेरुशा डिक्रूस हांच्या वजन नाजरेट डिसिल्वा हांचे कातार.

233 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेववाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, ईश्वर भक्ती म्हणजे काय? ईश्वर भक्ती म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि पूर्ण समर्पण ठेवणे. भक्तीमुळे मन शुद्ध होते, चांगले विचार निर्माण होतात आणि जीवनात शांतता व समाधान मिळते. भक्ती ही केवळ पूजा अर्चा करण्यापुरती मर्यादित नसून सत्य, दया, प्रामाणिकपणा आणि परोपकार यासारख्या सद्गुणांचे आचरण करणेही म्हणजे ईश्वर भक्तीचाच एक भाग आहे. सुंदर अशा ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आरंभी ऐकूया साधना सरगम यांचा स्वर, जयंत साळगावकर यांची गीतरचना आणि संगीत माधुरी नाईक यांचं.

श्रोतेहो, सुंदर अशा या गणेश गीताने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमात यापुढचा स्वर आहे देवकी पंडित यांचा. ऐकूया अरविंद आगाशे यांची गीतरचना आणि संगीत यशवंत देव यांचं.

व म्हणजे मनाला शांती आणि स्थैर्य मिळणे, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळणे, चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य विकसित होणे, तसंच अहंकार कमी होऊन नम्रता वाढणे. महाराष्ट्रातील संत परंपरेत ईश्वर भक्तीला विशेष महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञान नामदेव, तसंच संत एकनाथ आणि संत रामदास यांची भक्ती सदाचारिणी मानवसेवेचा संदेश देत आहे. त्यांच्या मते खरी भक्ती म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणे आणि सत्कर्म करत राहणे. ऐकूया पुढचं भक्तिगीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

मधुर आणि भावपूर्ण असा राग आहे. हा भैरवी थाटातील प्रमुख राग आहे आणि पारंपरिकदृष्ट्या हा पहाटेचा गायला जातो, तरी सुद्धा आजकाल मैफिलीच्या शेवटी कोणत्याही वेळी सादर करण्याची प्रथा आहे. भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात शेवटची भैरवी ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
0: 233° एक मीटर माहेर 1287 किलोहर्ट्झ संचल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. आता ऐकूया कोकणीतल्या खबरो.
4: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता. सुरवेक मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज दिवचलच्या सामुदायिक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि इंटरवेन्शनल लेझर वेन्स उपचार सेवांचे उक्तावण झाले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आता 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हे धरण उपाट भरून व्हावंक लागले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय

0: हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादीत केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी केल्या. गोंय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ल्यांखातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आतां पुराय खबरो. राज्यांत प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अदीक घटमूट करतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर विन्स उपचार सेवांचे उक्तावण केले. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भलायकी सेवा संचालनालयाच्यो संचालक डॉ रुपा नायक, मुखेल वैजकी अधिकारी डॉ संदेश मडकयकार, इंटरवेंशनल लेजर विन्स स्पेशलिस्ट डॉ राजाराम भांबरे, भलायकी अधिकारी डॉ सिद्धी कांसार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमातल्यान प्रगत उपचार अदीक सुलभ करून राज्यातल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पावंडो थारला. गोयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपासारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशे ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. डॉ सावंत हांणी मुखार सांगले,
1: फर्स्ट टाइम आमी जेका म्हणटा की वेरिकोज वेन्सची ट्रिटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयात आयज पर्यंत लेजर वेरिकोज वेन ट्रिटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पहिले फावटी आमच्या बिचोलेन आमी सुरुवात, फाटल्या एका वर्सा पयली आमी आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरॅक्ट जर कोणाक करतलो जाल्यार एक तर ताका बांबोळे वयचो पडटालो जाल्यार ताका माथ्या वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयली आमी कॅटरॅक्ट सर्जरी अलॉंग विथ रेस्ट्रॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लीश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरान. म्हाका सांगपाक खूप बरें दिसता की त्या निमित्तान 1000 लोकांनी आपली सर्जरी कम्प्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ.
0: निरोगी भलायकी खातीर नागरिकांनी नेमान योग अभ्यास करप आनी निरोगी जिणे शैली आपणावपाची गरज व्यक्त करून मुखेलमंत्र्यांनी सांगले, सरकार दिनदयाळ स्वास्थ सेवा येवजणे वरवीं लाभार्थ्यांक वैजकीय उपचारां खातीर अर्थीक मजत दिता. हे येवजणे खाला सुमार 70 कोटी रुपया खर्च करतात. चडात चड दुयेतींक प्रधानमंत्री मजत निधी येवजणे खाला हाडपा खातीर यत्न सुरू आसात, जाका लागून अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेची आवश्यकता आशिल्ल्या दुयेतींक अतिरिक्त मजत मेळटली अशें डॉ सावंत हांणी सांगले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आतां 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज साळावली धरण उपाट भरून व्हांवूंक लागले. आयज दनपारा 3:30 वरांच्या सुमाराक धरणातल्या उदकान ही पातळी गाठली अशी माहिती उदका खात्याचे कनिष्ठ अभियंते स्वप्नील दिवकार हांणी दिली. दर वर्सा जुलय म्हयन्याच्या पहिल्या वा दुसऱ्या सप्तकात ह्या धरणाच्या उदकाची पातळी 41 मीटर मेरेन पावता. मात अंदू पावस उणो पडिल्ल्यान उदक हे पातळीर पावंक थोडो कळाव जालो. हे धरण पुराय भरून व्हांवूंक लागले उपरांत हे दृश्य पळोवप एक खेरीत सुखदिणो अणभव आसता. हे दृश्य पळोवंक हजारांनी पर्यटक ह्या धरणाक भेट दितात. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादीत केल्ल्यान भाजपा फुडारपणाखालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केला. खण, बेकारी, वीज खजगीकरण, उदकाचो उणाव, शेतकारांचे संकट, जमनींचे रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सुतावपी प्रस्नांचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी सांगले. तरेकवार कारणाक लागून पाटो मल्टीलेवल पार्कींग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचे निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार केला. पाट्यावेल्या सांता मोनिका जेटीचेर वचपा खातीर पर्यटक तशेंच लोकांची बरीच गर्दी जाता. हाका लागून ह्या वाठारात येरादारीची बरीच कोंडी जाता. हाचेर उपाय म्हूण गोंय पर्यटन उदरगत महामंडळान मल्टीलेवल पार्कींग ते सांता मोनिका जेटीमेरेन पदपूल उबारपाचो प्रस्ताव तयार केल्लो. मात हो पदपूल शक्य नाशिल्ल्याचे निवेदन सरकारान केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.

0: आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: गोयच्या हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ह्यां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजा प्रमाण ह्या 3 दिसांत कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच दर वरा फाटल्यान 40 ते 50 किलोमीटर वेगान नेटाचे वारे व्हांवतले अशी शिटकावणी हवामान विभागान दिल्या. आयज येता त्या 3 ते 4 वरां मजगती दर वरा फाटल्यान 30 ते 40 किलोमीटर वेगान वारो व्हांवतलो अशें हवामान खात्यान सांगलां. तशेंच 30 जुलै ते 5 ऑगस्ट मजगती राज्यातल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय व्यक्त केल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचे आवाहन केला. घोग्यांनी पावस आणि नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर गरजेची खबरदारी घेवची अशें म्हळां. खासा करून सकयले वाठार न्हंय आनी दर्यादेगेर घसघश्यांचेर वचप टाळचे आनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करचे असो उलो हवामान विभागान मारला. भारत सरकाराच्या युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयान 2025 खातीर टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा खातीर नामांकना मागयल्यात अशें गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान कळीत केलां. साहसी मळार संबंधित व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेवपा खातीर हो पुरस्कार भेटयतात. जमीन जल आणि मळप ह्या मळावेल्या साहसी उपक्रमांखातीर दरेकी हो पुरस्कार दितले. तशेंच साहसाच्या मळार जीवन गौरव पुरस्कार लेगीत भेटयतले. अर्जासयत नेम आणि कायदे आशिल्ली येवजण खेळा वेव्हार संचालनालयाच्या www.dsya.goa.gov.in ह्या संकेतथळाचेर उपलब्ध आसा. इच्छूक उमेदवारांनी खेळा आणि युवा वेव्हार खात्याकडल्यान शिफारसी मेळयल्या उपरांत 20 ऑगस्ट मेरेन awards.gov.in ह्या पोर्टला वरवीं अर्ज अपलोड करू येतात. ONGC कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोयच्या कन्व्हेन्शन आणि व्यावसायिक पर्यटन मळार उर्बा मेळ्या. 4,000 परस चड प्रतिनिधींक बसपाची सुवात आशिल्ले हे राज्यातले सगळ्यात व्हडले कन्व्हेन्शन सेंटर असून वर्सभर हांगा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदो प्रदर्शना आणि कॉर्पोरेट कार्यावळी जावपाची अपेक्षा आसा. ह्या प्रकल्पाक लागून गोयात वेपारी बसकां खातीरची एक नवी सुविधा उपलब्ध झाल्या. गोय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान 2026-27 ह्या शिक्षणिक वर्सा खातीर राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित आणि बिगर अनुदानित हायस्कूल आणि हाय सेकंडरी शाळांनी साखर फ्री शुक्रार आणि स्टेप हे उपक्रम फुडे चालू दवरपाविशी सुचोवणी दिल्या. हे उपक्रम सानोफी इंडियाच्या CSR उपक्रमातल्यान गोय भलायकी खाते आणि कनेक्सस फाउंडेशनाच्या जोडपालवान चालीक लायल्यात. भुरग्यां मदीं डायबिटीज आनी टायप 1 डायबिटीजाविशी जागृताय निर्माण करप, तांकां साखरेचो वापर उणो करून बऱ्या आहाराची संवय लावप आनी शारिरीक व्यायामाक प्रोत्साहन दिवप हो ह्या उपक्रमांचो मुखेल हेतू आसा. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांखातीर घनकोयर व्यवस्थापनाविशी एका मार्गदर्शन कार्यावळीचे आयज मडगांवांत आयोजन केल्ले. गोंय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ अभियंते सिद्धांत देसाय हांणी उपस्थितांक कोयराचे वर्गीकरण, विल्हेवाटीच्यो शास्त्रीय पद्दती आनी घनकोयर व्यवस्थापन पद्दतींच्या प्रभावी अंमलबजावणी खातीर जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज दिवचलच्या सामुदायिक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि इंटरव्हेन्शनल लेझर वेन्स उपचार सेवांचे उक्तावण झाले. सळावली धरणाच्या उदकाची पातळी आता 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हे धरण उपाट भरून व्हांवूंक लागले. गोय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ह्यांखातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केल्या. आनी इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

आयकपाहेनो निकतेच तुम्ही ऐकली माडाक साऱ्याचे व्यवस्थापन हे विषयी जेनिस अल्फोन्सो हाणी दिली माहिती. चावडेर या कार्यावळीन मुखावेल्या सुवातीर ऐकूया लुईसा नुरुना फातिमा वाज झिनिया परिरा एरिनिव आणि नाजारेत हांच्या वजांत लॉरेन्स मिनेझीस आणि मारियानो आल्मेदा हांचे हे कातार संगीत ऑगस्टीन डिस डाक्रूज हांचे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.award.gov.in

0: www.dhanyanaswami.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमित्तान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 2301 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ मी ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल ऐकपनो. आता बरोबर 8:05 तुमका ऐकूंक मेळटलो मराठीतल्यान खबरो. उपरांत 8:15 ऐकूंक रावात संसदेतल्या कामकाजाचो नियाळ. 8:30 कलात्मक गोय आयचो विषय भोर सादर करपी साईश देशपांडे. 8:45 समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इनसाईट्स तसेच 10 वरांचेर संसदेतल्या प्रश्नोत्तराची तास. ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली.
0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेऊन येता तुमचे खातीर हॅलो गोयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचा नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा. हॅलो
1: गोयकारा. ऐकपनो 8:05 आयल्यात ऐकूंक रावात मराठीतल्यान खबरो ज्यो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश.

0: आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं

कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 वर गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी एलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो 8:30 जाल्ली आसा. वेळ जाला कलात्म गोय ह्या कार्यावळीचो. आयचो विषय भोवर. सादर करता दोतोर साईश देशपांडे.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते.
1: भाग 18 भोवर.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमका योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोय.

यार एकठा येऊन केली उत्सवी भोवणी, एक एक करून सगळ्या एकठा येऊन एक पंगड तयार जाता आणि मागीर तो ढोल तासो आणि झगाट ह्या वाद्यांच्या साथीन फुडे सरता आणि ह्या पंगडातल्या जाणटेल्यांच्या हातांत असतात तरंगा. तशेंच एक खास अशी वनस्पती जाका दिनो म्हणतात. ह्या स्वारींत बायलो दिवजा घेऊन भायर सरतात. फांतोडेर नाल्ल अर्पण करून गांवांतल्यान मल्कार्जुन देवाक मेळपाक हो भोंवर भायर सरता. सात वाड्यावयल्यान एकठांय आयिल्ल्या लोकांचे तीन अशे भोंवर एक जातात ते गांव डोंगरेर एका पवित्र थळार, जंय देवळाचो वेळीप तांकां येवकार दिवन देवळाच्या वाठारांत भितर घेतात.

0: काणकोणच्या भोवर ह्या प्रयोगजीवी कला प्रकाराविषयी अधिक माहिती करून दिवपाक हांगा आमच्या वांगडा आसात ज्येष्ठ लोककला अभ्यासक श्री कमलाकर म्हाळशी।
1: म्हाळशीबाब नमस्कार। काणकोण तालुक्यातल्या भोवर ह्या एका वेगळ्या अशा पारंपारिक प्रयोगजीवी प्रथेविषयी मात्रे सांगा।
2: भोवर म्हणजे आमच्या अडवज उमाकानंदेश्वर महापती काणकोण मल्लिकार्जुनाच्या देवळाकडेन तिस्त काणकोणा फाल्गुन वद्य पंचमी आणि फाल्गुन वद्य षष्टी ह्या दोन दिसांनी जाता, जात्रा जाता। त्या जात्रे दिसांनी दोन दीस भोवर जाता। भोवर म्हणल्यार भोवप आसता वा घडये भोवर कसो भोंवता तशें वाटकुळे भोंवप आसतले। त्यो तीन भोवरी आसतात। त्या तीन भोवरीची पहिली भोवरी वेळकांची आसता, दुसरी भोवरी किनयकारांची आसता आणि तिसरी भोवर ही नगरशकारांची आसता। भोवरी मधी राजांगणात येऊन नाचप असतं, म्हणजे अवतार पुरुषाची तरंगा जी असतात ती तरंगा त्याच्या बरोबर ज्या समाजाची जी भोवर असतात त्या समाजाची त्यांची शत्रू वा त्यांची वाणी त्यांची अब्दागिरी ह्यो बरोबर असतात। तसेच सांगातान जे दिंडी भुरगे असतात लहान भुरगे त्यांचे लग्न जावपाचे असतात त्या भुरग्यांच्यो गुर्जी असतात आणि विशेष म्हणजे पंचमी दिसात हिरवस्त्यांनी असतात दिवज असतात बायलांची म्हणजे सुवासिनीची तशेंच भुरग्यांची बी दिवज असतात आणि बाकीचे सगळे वाद्य असतात ढोल असतात जगांत असतात वाजोवपाक बाकीचे सगळे शिंग असतात मागीर बाक म्हण असतात। हातूंत विशेष म्हणजे असे की जे ढोल वाजयतात पयली ते देवाची ढोलकारी असतात हाजे अवतार पुरुषाची जी तरंग घेऊन होता पण त्यांचे पण त्या दिसाक वा बाकीच्या वेळात जेव्हा ढोळकार म्हणता पण त्यांना एस सी समाजाचा जो मनीस असता त्या समाजाच्या ढोळकाराक मान असता तो वाजयता। आणि पहिली जी भोवर असता वेळपाची तातूंत भीतर टोक असतालो आता टोक ना त्या कारणा लागून आणि टोक्या भार आयले की ती भोवर सोपता म्हणजे देवाची तरंग घेऊन कोणे नाचूं येतं त्याला अमुक समाज अमुक मनीस ना ताज्यांनी नाचोवपाक येतात ती आणि नाचल की देवळात एक फेर मारलो परत आयले नाचले दुसरे फेर मारलो अशें करून पांच फेर मारप आणि पांच फेर मारले उपरांत अवतार जाता साधो म्हाजी ती भोवर सोपता। मागीर दुसरी भोवर जी आसता ती किनळकारांची ती एक भोवर बी तशी जाता। किनळकारा भोवरीचो विशेष असो की ताचो तरसाद घेऊन वावुरतात कारण त्या क्षत्रिय आसल्यान तांचे तरसादीचे हात असतात जाल्यांचे आणि तरसाद घेऊन वावुरतात आणि थंय बी तशीच भोवर वा बाकीची सगळी वाणी ज्यो पहिली भोवरी असता पहिली त्यो सगळे असतात। आणि तिसरी भोवर म्हणतात ती नगरशकारांची त्याही भोवरी तशी असता भोवर सोपली की अवतार जाता भोवर सोपता। तीन भोवरी मल्लिकार्जुनाच्या जात्र्यांनी जातात।
1: म्हाळशीबाब भोवर ह्या परंपरेंत अशो काय प्रयोगजीवी प्रथा वा नाट्यात्मक घटक आमकां पळोवपाक मेळटात काय?
2: नाटकाचे घटक हांव ह्या अर्थान म्हणतो की जे आता शिंग वाजोवपाचो जरिया शिंगेली म्हणटात त्यांनी वा तुजो बाक फुकपी असतात ताका एक भितर संगीत असा जसे ढोल वाजोवप असता ताका एक भितर वाद्याची लय ताल बाकीची गजाल असतात आणि जो नाचप असतो पण ही तरण घेऊन तातून नाट्यमय जे जाता त्याची पावला व्यवस्थित

0: पडटा वा जो तालांत नाचता थंय आमी एक हांव धरून चलता की नृत्याचें बरें शिक्षण आमकां आपोआप मेळटा.
1: ह्या पारंपारीक प्रथेंत रंग, नृत्य आनी संगीत ह्या तिनूय प्रयोगजिवी घटकांचो एक सोबीत मिलाप दिश्टी पडटा न्ही.
0: हय, सारको सारको तो जाणून जाल्यार बरें दिसता. इवन तरणाचे पळय अवतार म्हणजे निमाण जाता तातूंत भितर भुरगीं घेतात, म्हळ्यार सदांचे जे भारी रुपी आसतात ते घेनात, भुरगीं घेतात. ते सुद्दां जे पद्दतीन तरंग फुलयतात न्ही कांय कांय जाण, ते इतकी सुंदर दिसता. तेय एक पळोवपा सारखे आसतात. थंय ते भुरगीं शिकतात ल्हानपणांत अशे पद्दतीन तरंग फुलोवपाक जाय वा ताची एक कलात्मकता कशी दिवपाक जाय हे शिकपाक.
1: खूप खूप देव बरे करू कमलाकर महाशी बाब. ऐकवेनो, हे आशिले लोक परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक श्री कमलाकर महाशी.
2: भोंवरचे हे पंगड तरंगा नाचयत आणि विशिष्ट पद्धतीन शाबो हो ओ हो शाबो हो असे म्हणित श्री मल्कार्जुनाचे भेटेक वतात. हो पुराय पंगड तरंगा घेऊन संगीताच्या तालार विधिवत नृत्य करीत भोवणेर वतनाचे दृश्य खूपच कलात्मक आणि थरारक. नृत्यमय मुव्हमेंट्स हांच्या वांगडाच हे प्रोसेशन जेव्हा भोवणी करता त्यांना रंगांचो आणि ध्वनीचो एक सोबीत सौंदर्यपूर्ण असा परिणाम जाता. ऐकूबेनो, एनव्हायरॉनमेंटल थिएटरच्या माळेंत हो कलात्मक प्रकार इन्क्लूड जाऊं येता. जय आखून दिल्ली अशी विशिष्ट माची ना, तर पुराय गावातलो मार्ग आणि श्री मल्कार्जुन देवळाचो वाठार हीच ह्या कलात्मक प्रकाराची माची.

0: आयकुपनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: भोंवड.
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: आयकुप्यानो कलात्म गोंय ह्या कार्यावळीन निकतीच तुमी आयकली भोंवर ह्या विशयाचेर दोतोर साईश देशपांडे हांणी सादर केल्ली कार्यावळ. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर आयकुया अलका मडकयकर आनी सांगात्यांनी सादर केल्ली एक फुगडी.

ऐकतानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचे महादे चॅनल. आता बरोबर 11 वरांचेर ऐकूया हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो ज्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतात.